0: ने नंगनाय तै हा किसा कसमनाय हा काहामनाय काखिनो हाचिंजा सफलजा अमाय हा काहामनाय काखिनो जाखौगो आसिन कार्तिकनि सिमि माग फाल्गुन तालो कायना नांनाय एबा बैसाग जैष्ठ तालबो जों बनो कायमानो हाचिंसा हा तै हा कसम हा काहामनायनो अमाय कायना नांनाय तै लगिव थापलारक हा बाय साफलुई रिमानखे तैबो जाखौगौ वाइथाम वाइब्रै आलचुलाय हा तैयार खालायनो नांनाय अमाके आलचुलाय ब्रुमनो जों थापला सारै रोखांखे तैबो जाखौगौ बनियागल एगर कासेव बिसियापानो सिबानि सिमि सिनै मालखुं अमहाय जाब्रा कसक एबा मुसुक बिखितै रिमानो लगिव नैनि सिमि थाम मालखुं थाप्ला सारै कायमानखे जानाय तैबो काहामखे मानो मुजुंखे लगिव नैरा एसए सेर चुकु सिबा इउरिया रै कायमानखे तैबो जाखौगौ कायनानि रायदेरखुंखे कलनि कलथाम अमहाय मकल खबै एनजि चुकुनि सिमि सि एनजि अमहाय बुदुक रावै नैनि सिमि थाम फुट गोजालखे तै फांसारा बाय फांसारा जालमाखे देर फुट खालाय कायना नांनाय बद्रिपद जाद्रंनि बिसिं नुकजागो पुसा साफे पुसा सानहारि पुसा लाल तै बि टु अमहायरो जों कायमानो कायमा तालसा अलखेनो जों पुइला जाब्रा साय रेना नांगानो तै तालनै अल हंकांखे हा कुसुखे याफांगो दिसावै फबै रेना नांनाय एबा पमदै रेना नांनाय तालब्रै तालबा अलनो जों बन' मान नांखांखे फुयै मानो काहामखे नायकानि खालायमान बिसिंतै जिङा थाकथैनो खालायमानखांखे बांगिया होनमानिनो एकर कासेव दक्सि कुन्टाल अमहाय जों जिङा थाकथै मानै मानो हाखे जों अमहायखे गोबांखे खालायलायखेंखे सामानि बारा हाथिरगबो फालै रां पैसा रगा जिबै नक नखुंग' जबाय मानो आसुक जरा खोनालायखिया जिङा थाकथै कायमानार गै ककथायसे थाङै
1: औ जों दिनै अजरग थांलायनो किसिसा सिनि तिनिनि साल ल' लाइथांजों जरा रग बबहाय पाति मुं पाति ओइ थांखा अबरावनो किसिसा नायनाय लायनो 1919 बिसिव अमहाय खालायनो बंगोपसागर बेलाय जे जे नगर दैबार जे फेरमु नुजाथानि आरो थानि नबार कदरक फायै गोबां मा जागाबो न बर' रगनि लांमाव जोंजाल अरै बरै फैमानि नुजाखा वेस्ट बेंगल न खबै त्रिपुरा ते बांग्लादेशआव अबो बेलाय खालायै कतरखौ खालायै नुजाखा आथानि बर' रगनि लांमा अरै बरै उमानिबो नुजाखा अबहायनो 1932 बिसिवबो साजाखा बांग्लानि एबा गोबा बांग्लादेशनि जे यक मुंनि बागै जे सामुखलायनाय प्रीतिलता वेदेदार बो पाकिस्तानि रक बाय याक आगनानि बागै हानो हामजागै लांमा बेदकमानि नुजाखा अबहायनो 1932 बिसिव महात्मा गान्धी ते बि आर आम्बेडकरनि बिसिङ पुना चुक्तिनि बागै सयरिलायनानै गसिमं नाहार जाखा ते 2014 बिसिव भारत भारतनि सिमि जे मंगल ग्रह थांमानि आरो सागबाय थांनि जायथमंबाय भारत एसियानि पुइला अबहाय हाकतर जे मंगल थाङै मानखाहिनै साजाखा हाइकिया सुजरा जों खोनालायखे दिनैनि सालो लाइथांजाखा जरानि कग्र ते जों अजरावाव थांलायनाय जोंनि दिनैनि